rehras sodaraga sa mehla pela ekonkar satgur prasad sodar tera keha sokar keha chitbe sarb samale vaje tere narne kasanka kete tere vavnahare kete tere rag prisyo kahe kete tere gavnahare gavnu turno pavna pane basantra gave raja dharm duare gavnu turno chekti kublik janan liklik dharm bichare gavnu turno isra brahma devi sohantire sadasavare gavnu turno indra indrasana bete devatya dharnale gavnu turno sid samadhi andra gavnu turno sad bichare Gavnu tudno jati sati santoki, gavnu tudno vira karare, gavnu tudno pandit paran rakisra jugajugaveda nale, gavnu tudno mohane manmohan surgama chapiale, gavnu tudno ratna payate re atsati ratnale, gavnu tudno jod mahablasura, gavnu tudno kani chare, gavnu tudno kanamana brahmanda, karakarake tere dare, Say to no governor Jotra Bavan, Rote Terry Pagatra Sale, Horkete to no governor Semichetna Avan, Nanakyabi Chare, so is Sara Sachasai, Sacha Sachi Nai, Happy Hosi Jaina Jasi Ratna Jindra Chai, Rangi Rangi Bhati Karakar Jinsi Majin Upai, Karakar Deke Kita Apna, Jyotis De Variai. Jyotis bhava soi karsi, fir hukum na karna jai. So patshah sahib patshahib, nanak rahindra jai. Asa mehla pela. Sun vada aake sab koe, kevar vada dita hoi. Kimat pae na kehya jai, kehne vale tere rahe samai. Vare mere sahib ghir ganbira gun ghira. Koi na jaane tera keta kevar chira rahao. Sab surti mera surt kamai, sab kimat mera kimat pai. Gyani dhyani gur garhai, kain na jaye teri tir variai. Sab sat, sab tap, sab changyaya, siddha purka kya variaya. Tudvin siddhikne na paya, karmine nahi thak rahaya. Akna vala kya vechara, Sifti pare tre bandara, jistu det sakya chara, nanak sach savar nahara, asa mehla pela, akka jiva visra marjao, akno ka sacha nao, sache nam ki lage bhuk, ut bhuke ka chalye duk, sokyo visre meri mai, sacha saib sache nai, rahao, sache nam ki tilvari aye, आग तक कीमत नहीं पाए जय सब मिलके आग न पाए बड़ा न होवे खात न जाए नाव मर न होवे सोग देदा रह न चुके भोग गुण एहो होर ना ही कोय ना को होआ ना को होए जेवर आप थेवर तेरी दात जिंदन करके की ती रात कसम सारे ते कम जात नानक नावे पाजसनाथ राग गुजरी महला चौथा हर के जन सतगुर सतपुरका बनाओ करो गुरु पास हम खीरे किरम सतगुर सरनाई कर दया नाम परगास मेरी मीत गुरुदेव मोको राम नाम परगास गुरमत नाम रा प्राण सकाय हर कीरत हमरी रह रास रहा हर जन के बड़ पाग बडेरे जिन हर हर सरदा हर प्यास हर हर नाम मिले तृपता से मिल सांगत गुण परगास जिन हर हर हर रस नाम न पाया ते बागहीन जम पास जो सरगुर सरण संगत नहीं आए दृग जीवे दृग जीवास जिन हर जन सतगुर संगत पाए तिन दूर मस्तक लिखिया लिखास धन धन सत्संग हर रस पाया मिल जन नानक नाम परगास राग गुजरे महला पांचवा काहे रमन चित्व उदम जा अहर हर ज्यो पढ़िया शैल पत्र में जंत पाए ताका रिचक अख कर दरिया मेरे माधव जी सत्संगत मिल सो तरिया गुरु प्रसाद परम पर पाया सुख कष्ट हरिया रहाओ
Janine Petalo Kasut Beneta, Koenekiski Teria, Sirisirichik Sabahe Takra, Kahe Manabo Karia, Ure Ura Avisakosa, Tispache Bachre Cheria, Tinakabana Klave, Kabana Chagabe, Maname Sibarana Karia, Sabinidan Das Asisidana, Takra Karatala Teria, Janinanak Palabalasadabal Jaya, Tira Antna Paravaria, Rag Asa Mehla Chota, Soprak Ikunkar Satgur Prasad, Soprak Naranjan, Harparak Naranjan, Har Agama Agama Apara, Sabdiave Sabdiave Turji, Har Sache Sirjanhara, Sabjit Mare Jitunjiaka Datara, Har Diavo Santoji, Sabduka Visaranahara, Har Ape Takra, Har Ape Sevkaji, Kya Nanaka Janta Vichara, Tu Ghatkata Antara Sarva Nirantaraji, Har Eko Puraka Samana, Ikdate Ikpekariji, Sabatere Chojavidana, Tun Ape Tata Ape Bhugtaji, Ho Tudbin Avrana Jana, Tun Parabrahma Bhanta Bhantaji, Tere Kyagana Akvakana, Jo Seve Turji, Jananan Tinakurabana, Har Diave Turji, Se Janjugame Sukavasi, Se Mukt Bhajan Har Diayaji, Tin Tutti Jamaki Fasi, Jin Nirbhav Jin Har Nirbhav Diayaji, Tin Kabo Sabagavasi, Jin Sevya Mera Harji, Te Har Har Rupa Samasi, Se dana jin har dhyaya ji, jin nan tina bala jasi, teri bhagat pandara ji, pare pare bhyanta, teri bhagat salahantur ji, har anek anek ananta, teri anek kare har puja ji, tap tape jape bhyanta, teri anek pare bo simrta sasda ji, Kar kiriyat kat karam karanta, se bhagat pale jananaka ji, jo bhave mere har bhagavanta, tun adapurka paranpar karta ji, tud jevra avrna koi, tun juga juga eko sada sada tun eko ji, tun hi chal karta soi, tud ape bhave soi varte ji, tun ape kare sahoi, tud ape sri sab paye ji, Tud ape sir sabagoi, Jananak gunagave karte keji, Jo sabse ka janoi. Asa mehla chota, Tun karta sacha me dasai, Jo to bhave soi tisi, Jo tu dei soi opai rao. Sab teri tu sabni tiaya, Jisno kirpa karit in namratna paya, Gurmuklata manmukvaya, Tud apavichoria apamilaya, Tundaria sabatuji mahe, Tujbinaduja koe nahe, Jia janta sabate rakir, Vijoga milvichuria san jogi mail, Just no tu jarnae, so jarna jarna, Harguna sadhi akvakarna, Jinhar saviatin sukapaya, Sahaji haranama samaya, Tu ape karta tera kya sabhoi, Tud bin duja avrna koi, tu kar kar veke jane soi, Jananak gurmak pargat hoi, asa mehla pela, tit sarvarre pail nirvasa, pani pavak tine kya, pankaj moi pag nahi chale, ham deka te dubirle, man ek na cheta smurmara, har visrat tere gunagalya rahav, Naho jati sati nahi paria, murak mugda janma paya, pranavat nantiniki sarna, jinitu nahi visarya, asa mehla panjama, bhai parapara manak dehuria, gobin minke e teri baria, avrakaj tere kitinakam, milasad sangat pachake vlanam, saranjama lag pavajala tarnake, Janam Brita Jataranga Maya Ke Rahao Jap Tap Sanjam Taranak Maya Seva Sadna Janya Haraya Kaho Nanak Hamanich Karma
Sarm prekirako sarma kabyo bach benti chopai hamre karo hat deracha purna ho chit ke echa tav charanan man rahe hamara apna jan karo pratpara hamre dusbe tum gavo aap hate moe bachavo suki base moro parvara sevak sike sabe kartara Moracha nij karde kariye, sabberan ka aachasan kariye, purna hoye hamari asa, tor badan ki rahe piyasa, tume chad koye avrna diyao, jo baracha so tum te pao, sevak sike hamare tariye, chun chun